मुगच्छा ऐको प्यानो कुम्भनाथ कार्यक्रमात आउलिडिया रोड्रिगस उजरे कुम्भनाथ कार्यक्रमात अतामी ऐकोव्या पोइलिंगीत साहित्य लॉयड रेगो संगीत विनिल वेगस गैलेले जावन सात प्रज्योत डेसा गीत जीवितांत अधुरे

0: या गीता सवें आयचे कार्यक्रम संपयता। मुकल्या कोंकणी नाद कार्यक्रमान मेळता। परत एक पटी देव बरे करूं। येदोळवरेक कोंकणी पदा कोंकणी नाद कार्यक्रम आयकून आसल्यात। आयकून रावात रेडियो निनाद 90.4 FM। हे जनमनाचे नाद तरंग।
1: ನೀವು ಕೇಳ್ತಾ ಇರೋದು ರೇಡಿಯೋ ನಿನಾದ 90.4 FM.